ayer daida cuando hay goye. Uy, gorgo pani kai para pugi tekta tiai rokiye. Parkanchu machitai vanera sangama rakhera sati sava. Eklai gorgo pabi ke kuru kuru posta vaye madava. खेलने दिव्य मनी ली शिशु ताई देखनु भाया कृष्णा दे देखी एक नए व्यक्ति ऊंचा सरा ले चिचाये त्याई दाई ले देखे त्यों